0: केरलराज्ये चत्वारिंशदधिकैकशत आसनानां कृते प्रवृत्तयः परिणामाश्च उपलभ्यमानाः सन्ति. काङ्ग्रेसदलं पञ्चस्थानानि जित्वा सप्तपञ्चाशत् निर्वाचनक्षेत्रेषु अग्रे अस्ति. राज्यस्य शासकभूतं CPM इति दलं चत्वारि स्थानानि जित्वा त्रयोविंशतिस्थानेषु च अग्रे अस्ति. तस्य मित्रपक्षीभूतं CPI इति दलं नवस्थानेषु अग्रे अस्ति. RSP इति दलं त्रिस्थानेषु अग्रे अस्ति. केरल काङ्ग्रेस् दलं सप्तस्थानेषु, भाजपे इति दलं द्विस्थानेषु च अग्रे अस्ति. पुदुच्चेरी केन्द्रशासितप्रदेशस्यापि परिणामाः प्राप्ताः. घोषितासु त्रयोदश परिणामेषु सत्ताधारी AINRC इति दलं षड् स्थानानि जित्वा चतुर्स्थानेषु च अग्रे अस्ति. काङ्ग्रेस् दलम् एकं स्थानं जित्वा षड् स्थानेषु अग्रे अस्ति. DMK इति दलम् एकं स्थानं जित्वा त्रिषु स्थानेषु अग्रे अस्ति. भाजपे इति दलं द्विस्थानयोः अग्रे अस्ति. AIADMK इति दलम् एकस्थाने अग्रे अस्ति. स्वतन्त्रः पक्षत्वेन द्विस्थानयोः अर्जिते स्तः, एकस्थाने च अग्रे अस्ति. पञ्चराज्येषु सप्तनिर्वाचनक्षेत्राणाम् उपविधानसभानिर्वाचने भाजपे इति दलं गुजरात, त्रिपुरा, नागालैण्ड राज्येषु प्रत्येकस्मिन् स्थाने विजयं प्राप्नोत्. महाराष्ट्र कर्णाटकराज्ययोः एकस्मिन् स्थाने च अग्रे अस्ति. कर्णाटके काङ्ग्रेस् दलं द्विनिर्वाचनक्षेत्रे क्षेत्रम् अवाप्नोत्. महाराष्ट्रे भाजपायाः मित्रपक्षं राष्ट्रवादी काङ्ग्रेस् दलं NCP इत्यनेन अन्यस्मिन् निर्वाचनक्षेत्रे अग्रत्वम् उपलब्धमस्ति. अद्य सायंकाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवदेहल्याः भाजपा मुख्यालयं गच्छति. चतुर्षु राज्येषु एकस्मिन् केन्द्रशासित प्रदेशे च विधानसभा निर्वाचनस्य परिणामानन्तरं सः दलस्य कार्यकर्तॄन् साक्षात् संबोधयिष्यति. ईरान देशः संयुक्तराज्य अमेरिका देशाय होर्मुज जलसन्ध्यां न प्रविष्टुं सावधानम् अकरोत्. तेनोक्तं यत् अस्मिन् क्षेत्रे प्रवेशस्य कस्मिन्नपि प्रयासे बलप्रयोगः भविष्यति. एकस्मिन् वक्तव्ये ईरान देशस्य खतम अल अन्विया केन्द्रीय मुख्यालयः अवदत् यत् कापि विदेशीय सशस्त्रसेना, मुख्यतया US सैनिकाः यदि महत्त्वपूर्णे नौकायानमार्गे प्रविशन्ति तर्हि लक्षिताः भविष्यन्ति. ईरान देशस्य सेनया पुनः उक्तं यत् जलसन्ध्याः सुरक्षा ईरान देशस्य नियन्त्रणे एव अस्ति, तथा च नौकायानानां सुरक्षितमार्गाय तस्य सैन्येन सह समन्वयं करणीयमिति. अद्यारभ्य जलमार्गे लम्बितानां नौकायानानां साहाय्यार्थं कार्यम् आरप्स्यते इति अमेरिकादेशस्य घोषणायाः अनन्तरम् एषा पूर्वसूचना समागतास्ति इति वार्ताः.
1: इनि प्रादेशिकवार्तकൾ കേൾക്കാം.
2: ആകാശവാണി. നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് ഉദയൻ കിളിയന്നൂർ. പ്രധാന വാർത്തകൾ. കേരളത്തിൽ വൻ മുന്നേറ്റം കാഴ്ചവെച്ച് UDF അധികാരത്തിലേക്ക്. 102 സീറ്റുകളിൽ UDF മുന്നിൽ. LDF മുന്നിലെത്താനായത് 35 മാത്രം. നേമത്തും കഴക്കൂട്ടത്തും ചാത്തന്നൂരിലും വിജയം നേടി BJP. ഇടതു കോട്ടകളിലടക്കം UDF തരംഗം. പരാജയമേറ്റുവാങ്ങി മന്ത്രിമാരടക്കമുള്ള ഇടതു നേതാക്കൾ. കോട്ടയം, എറണാകുളം അടക്കം 5 ജില്ലകളിൽ എല്ലാ സീറ്റിലും UDFന് വിജയം. തെരഞ്ഞെടുപ്പ് വിജയത്തെ സ്വാഗതം ചെയ്ത് കോൺഗ്രസും BJP. പരാജയം വിശകലനം ചെയ്ത ശേഷം ആവശ്യമായ തിരുത്തലുകൾ വരുത്തുമെന്ന് CPIM. പശ്ചിമബംഗാളിലും അസമിലും BJP വൻ നേട്ടം. തമിഴ്നാട്ടിൽ മുന്നിലെത്തി നടൻ വിജയുടെ TVK. പുതുച്ചേരിയിൽ NDA സഖ്യം മുന്നിൽ. സംസ്ഥാനത്തെ വിവിധ ജില്ലകളിൽ ഒറ്റപ്പെട്ട ശക്തമായ മഴ തുടരുമെന്ന് കേന്ദ്ര കാലാവസ്ഥാ വകുപ്പ്. IPL ക്രിക്കറ്റിൽ ഇന്ന് മുംബൈ ഇന്ത്യൻസ് ലക്നൗ സൂപ്പർ ജയൻസിനെ നേരിടും. വാർത്തകൾ വിശദമായി. നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ കേരളത്തിൽ UDF തരംഗം. 140 മണ്ഡലങ്ങളിൽ 102 സീറ്റുകളിലും UDF മുന്നേറ്റം കാഴ്ചവെച്ചു. LDFിന് 35 മാത്രമാണ് മുന്നിലെത്താനായത്. നേമം, കഴക്കൂട്ടം, ചാത്തന്നൂർ മണ്ഡലങ്ങളിൽ NDA വിജയം നേടി. ശക്തമായ ഇടതു കോട്ടകളെ തകർത്താണ് സംസ്ഥാനത്ത് UDFന്റെ തേരോട്ടം. കോട്ടയം, ഇടുക്കി, എറണാകുളം, മലപ്പുറം, വയനാട് ജില്ലകളിൽ എല്ലാ സീറ്റിലും UDF വിജയിച്ചു. മന്ത്രിമാർക്കടക്കം അടിപതറിയപ്പോൾ 3-2 സീറ്റുകളിലും മുന്നേറ്റം കാഴ്ചവെച്ചാണ് 10 ഇടവേളയ്ക്ക് ശേഷം സംസ്ഥാനത്ത് UDF അധികാരത്തിലെത്തുന്നത്. നേമത്ത് രാജീവ് ചന്ദ്രശേഖറും കഴക്കൂട്ടത്ത് വി മുരളീധരനും ചാത്തന്നൂരിൽ BB ഗോപകുമാറും നേടിയ വിജയത്തിലൂടെ BJP തിളക്കമാർന്ന നേട്ടമാണ് സംസ്ഥാനത്ത് നേടിയത്. BD സതീശനും രമേശ് ചെന്നിത്തലയും KM മുരളീധരനും PK കുഞ്ഞാലിക്കുട്ടിയും ഉൾപ്പെടെയുള്ള